0: दीदी मैं तो काय सुंदर नाद गीत रहे बोलन दादा दीदी मैं देखा गीत गोविंद सुन ले तो सुनुक ची भाई से ने अंतर दादा दीदी मन देखा समय तो कच्ची काची निठे भी ने तो गोड़ बात तो बोलो ने निक्का ची निसरे गोट मुरिया ले तो गोट तो दिन भर रात भर पाहुन जाते फिर बोल गोट निसरे ने तो आले फिर मुझे जातो समय है से आले विदा दियास कला और कलाकार कार्यक्रम सुनतोर सब पाए कलाकार दादा दीदी मन के मैं दसरी करे से जुहार
1: दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा द